0: इनको रखेगा पे?
1: अमून, तू यही रुकना, मैं दोबारा जाके फ्लश करता हूँ, यही रुकना, चल, चल, चल, चल,
0: अरे चुप चुगली भाई,
1: चल, चल, आराम से, देखे
2: आजा,
1: शकील भाई,
2: ओह, आये